0: fai kur magotong kurinje kantata viskuramandane.
1: Then a Mauluma devumataka etanuga harkat terivani kontanege befunneto.
0: Me etaga ahun and a board takega Maulumat liyevifa, Emma and a him beflakuneta, some vadanwa come a beflak of Samal Matali Padan and the Alman leaf for two miss a by Maulumata, then the Iturangalon Meng Ebahama and a media takumis a Maulumata. Dene befluna.
1: Then hama mi photo maurasta ka mi kahala mi eduahar nispeva ki kahala mi photo ta bedumuge shaugweri kam viswara boda mi fada dostwa ho kuriyade. Ekale vis maurasing onnane to mi farge kao mi duho.
0: Mi farge kam mi kao mi duho guli kam maurasing alo ming intizam ko fenwen neng ay alo ming mi diahar hama gagan kang ihat duho ade ni mani alo ming minwan duho guli kam tayar kuri maurasi. Me photo taka kuraham ge art gallery ka me beve ade hama me ge detin do he kuring em oras animoni me mala me kala ha ga ga ko de moras no bavam vege me fahar ka me do ha kuli ken e kala moras en intizam kore fen wen ne ingeta
1: dem var gina farata ko nga me far o te ma ziyare kora vane ka ma kurinti fahak kore ve ma e farata ko me ade rashu ge me mi har dere olwa farata ko ves me do hatta ka ek kahala me harakata ko ga harakata ro man dairu ga me samal kan den je kan ta ke ko ba to
0: me gagan ka alme enti vidalo ga ta satek fansa ha be flong ma len e ba wadanna wa itura jalsa ga ba wada ga tuma atalu ke ki rata shong e ba wadanna wa gagan ka fasate ke ha be flong e hima mare kina be flong uti ma ara wadanna wa ne hima mi rashkara yetung faratung e be flona marhaba te ne ma bar furi ha me tayar we fo ti mi hare hem vi ma ma alun danna wala ni e be flona bar furi ha ma marhaba e rashkara yetung ki yani hem vi ma uri ha be flong me marhaba ya tayar vegan sha wada ganna washe ingeta
1: bara bade shukriya ingeta walunge program ati hisa ko deve
0: me animal makore alona de detin parata kai bare shukur danna walang ai alo menge mi gao me duas me hakola ka ko me be veni bare kina farata ge hiter kama ko ego tongal me bar fa hakola bai konfrontan mtcc rdc kahala e moldiven kahala airport me ingos fenaka e mami farata ko ngalo men nang hama bare furiya ma bare pade te hiter kama nge bedeva rat tayar kurmka ya kala etak kame ge himalum war boda fa kola ha mi farata kol mena mi de vai hiterka mi fada farata ge hiterka nul be na malu mena nge ha furi me mi ka kan kan kore kan ve gen de ne hima mi farata kol ni mal me kore ham war boda shukur danna wala nge ta
1: ade ne hima vakelum ge kore ngal gan me nge hama annang ole ufa ver ka mi de hoge he du ma ta ni avis mi fursat ga hama aris korenge ta
0: ade alun farata me salu me ministry ge farata me straja ge lobte me hara yitna ga mi de ge hodan ta aris kor
1: शुक्रियांगे तो मैं हर गड़े इन दिया गड़े वी ही मिनट फर्स्टी कुंत में दे राज्य गड़ा अलगन में देव में दोहों के मावलों के गोतुगा में बालाली अलगन में के काव में दोहा गुले गोतुंग कुरिया किंतं हमारे साफा एके के तैयारी तक हर कैट तक दें मिकमा गुले गोतुंग अलगन में के प्रोग्राम मालूमाते वी फरना सकाफता तारीख अभे वजारा के फरातुंग सीनियर इवेंट प्लेनर अब्बास मोहम्मद अलगन में के प्रोग्राम का कुरियन हुए बैठक है कि हने कैस बदल को लाने कोडेर को लगा फो
2: आवास खाली है को
1: आदावस कले को में बैग अलगन में फुरता में बदला ने दिवे सरकार के गेजेट का शाय कुरवा फवा कंकम के तेरे कम कमी को तुम गावे तो नंबर दिहा सब्बीस ओब्लिकार हाइफन फस तोड़ सा धीरे उड़ो नोंग एहनी हम बैनु तक बिंदु कुरमा रजिस्ट्री कुरम के गावे द बदला ना मे को तुम मे गावे तो के तारफ बदला लायरो मे गावे द की धीरे उड़ो नोंग एहनी हम बैनु तक दुकुरा बिंबु मुगे ಬಿಂಬಿಮುಗೆ ಬೊಡುಮಿನ ಸಿಫಯ ಭಾವತ ಫಂತಿಯ ಬಿಂ ಎತ್ತಣ ಬಿಂದು ಕೊಫವ ಬೇಣುಮ ಬಿಮುಗೆ ಮಿಲ್ಕುರಿಕಂ ಹವಾಲ್ ಕೊರಿ ಫರಾತ ಬಿಮುಗೆ ಮಿಲ್ಕುರಿಕಂ ಲಿಬೆ ಫರಾತ ಮಿಲ್ಕುರಿಕಂಗೆ ಭಾವತ ಮಿಲ್ಕುರಿಕಂಗೆ ಮುದ್ದತು ಎಂಗೇನೆ ಹೆಂ ರಜಿಸ್ಟ್ರಿ ತಯಾರು ಕುರುಮ ರಜಿಸ್ಟ್ರಿ ದೂಕುರುಮ್ಗೆ ಎಮ್ಮೆಹ ಕಂಕಂ ಹಿಂಗ ಬೆಲೆಹೆಟ್ಟುಮ ಬಿಂ ದೂಕುರುಮ್ಗ ಅಮಲ್ ಕುರಂಜೆಹೆ ಇಜರಾತ ಕಂಡೇಳುಮ ದೂಕೊಫವ ಬಿಮೆ ವಕಿ ಕುರುಮ ಎಬ್ಬಸ್ವಂ ಎಕುಲವಾಲುಮ ಬಿಮಾ ಗುಳೆ ಎಮ್ಮೆಹ ಮೌಲುಮಾತ ದಫ್ತರು ಕೊ ಅದಾ ಹಮಕೊ ಬೆಲೆ ಟುಂಫದ ಎಮ್ಮೆಹ ಕಂಕಂ ಕಂಡೇಲ್ ಮಟಕ ಕಾನೂನ್ ನಂಬರ್ ಎಕೆಂಗ್ ಒಬ್ಲಿಕ್ ದೇಹಾಸ್ತೆ ದಿವೆ ರಾಜ್ಯಗೆ ಬಿಮಾ ಬೆಹೆ ಕಾನೂನ್ಗೆ ನೋವಣ ಮಾದ್ದಾಗೆ ಅಲಿಫಾ ಎ